नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM 100.65 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. आज वार सोमवार दिनांक 15 जून 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

FM 100.65 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. प्रसारित करीत आहोत अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

निर्मला बापट यांच्या स्वरातील मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. अर्चना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांना. जनार्दन महाराज यांची रचना आणि संगीत कमलाकर भागवत यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम पाठक यांचं. ऐकूया दीपक नारायण गावकर आणि सहकार यांच्या आवाजात वसंत माधव यांची रचना.

सुधीर फडके यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांना मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत विश्वनाथ मौर्य यांचं.

0: राणी वर्मा यांच्या स्वरातील ग दि माडगूळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. आणि या गीताबरोबरच अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत, प्रसारित करीत आहोत. कृषी संपदा या अंतर्गत शेतीसाठी पाण्याचे निकष याबद्दल प्राध्यापक भरत चौधरी यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी शेतीसाठी पाण्याचे निकष म्हणजे शेतीसाठी पाणी कोणत्या प्रकारचं वापरलं गेलं पाहिजे त्या संदर्भात मी आपणास माहिती देणार आहे. पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले की जमिनीची घडण बिघडते, पाण्याचा निचरा कमी होऊन पाण्याची जमिनीमध्ये पातळी वाढते, त्यामुळे हवा खेळती राहत नाही, त्या जमिनी चोपण होऊन जमिनीच्या सामूवर वाईट परिणाम होतो. बऱ्याच ठिकाणी पाणी खारट आणि मचूळ असल्याने त्याचा जमिनीवर आणि पिकावरही अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून पाणी परीक्षण करून घेणे अत्यावश्यक आहे. पाणी जर कमी असेल तर वनस्पती वाढीच्या सर्व प्रक्रिया मंद होतात, त्याबरोबरच उत्पादन घटते आणि प्रमाणापेक्षा जास्त झाले तर पिकांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य बिघडते आणि त्याचा पीक उत्पादनावर वाईट परिणाम होतो. जमीन नापीक होते, म्हणून प्रमाणातच पाणी देणे हिताचे ठरते. आता पाण्याची उपलब्धता याबद्दल मी आपल्यास सांगतो. जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याचा प्रामुख्याने शेतीला वापर केला जातो. जमिनीतील असणारे नैसर्गिक सेंद्रिय आणि खनिज पदार्थ पाण्यामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात आणि हे पाणी जमिनीत पिकास योग्य आहे की नाही याची तपासणी करावी लागते, कारण नैसर्गिक पाण्यामध्ये क्षार विरघळलेल्या अवस्थेत असतात. त्यांचे प्रकार, प्रमाण आणि काही क्षारांचे ठराविक गुणोत्तर प्रमाणापेक्षा अधिक झाले तर ते पिकास अपायकारक होऊ शकतात. शेतीसाठी वापरावयाचे पाणी प्रामुख्याने धरण, तलाव, नदी आणि विहिरीमधील असते. पावसाच्या पाण्याचा सामू 6 ते 7 इतका असतो. पाण्याची क्षारता 0.01 ते 0.05 डेसिसायमन्स प्रति मीटर एवढी असून पाणी जमिनीवर पडून वाहू लागले की जमिनीत क्षारांचे प्रमाण 25 ते 30 पटीने वाढू शकते. तर नदी आणि तलावामधून वाढणाऱ्या पाण्याचा सामू 7 ते 7.5 पर्यंत असून क्षारांचे प्रमाण 0 ते 0.3 डेसिसायमन प्रति मीटर आणि विहिरीतील पाण्याचा सामू साधारणतः 7 दरम्यान क्षारता 0.5 ते 12 डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा अधिक असून त्याची तीव्रता जमिनीच्या प्रकारावर व क्षारांच्या प्रमाणावर अवलंबून असते. विहिरीचे पाणी हे नदी तलावातील पाण्यापेक्षा जास्त खारट असते. पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील लागणारे पाणी हे योग्य असणे गरजेचे असते, परंतु कारणास्तव पाणी अयोग्य असते म्हणजे त्यामध्ये विद्राव्य व खनिजे साठून विरघळतात आणि ते क्षारयुक्त बनते. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते त्या जमिनीमध्ये विहिरी खोदून पिकास पाणी देणे गरजेचे असते. या विहिरीतील पाण्याची क्षमता वेगवेगळी असते, कारण यात खडकांची झीज होऊन बऱ्याच प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. हे क्षारांचे प्रमाण खडकांच्या प्रकारावर अवलंबून असते. त्याचबरोबर जमीन विकास, पाण्याचा मुबलक वापर, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा जास्त वेग, रासायनिक खत व रोग

0: कीटकनाशके यांचा वापर यामुळे पाण्याची प्रत खराब होते आणि जमिनीतील पिकांवर अनिष्ट परिणाम होतो. शेतीसाठी खारट पाणी वापरताना घ्यावायची काळजी. जर शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे आता पर्यायच नसेल आणि खारटच पाणी आहे आपल्याकडे, तर त्याचा वापर कसा करावा? थोडक्यात, ज्या जमिनीला खारट पाणी द्यावायचे आहे, दुसरा पर्याय नाही, अशा जमिनीच्या भौतिक गुणधर्मापैकी जमिनीची खोली, खनिजांचे प्रमाण, मातीच्या कणांचे प्रमाण, जमिनीच्या आम्लविम्ल निर्देशांक आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण इत्यादी बाबी विचारात घेऊन शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा. दुसरा मुद्दा असा, खारट पाणी मध्यम किंवा भारी पोताच्या जमिनीला वापरायचे असल्यास तेथील जमिनीखालील पाण्याची पातळी 2 मीटरपेक्षा खोल असावी. पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी जमिनीच्या बाजूंनी चर खोदावेत. तिसरं, खारट पाण्याचा सामू विम्ल आणि सोडियमचे प्रमाण जास्त असेल तर त्या पाण्यामध्ये जिप्समची पावडर मिसळावी. तसेच जिप्समची बारीक पूड 4 ते 5 टन प्रति हेक्टरी पाणी देण्याअगोदर जमिनीत पाण्याच्या प्रतीनुसार वापरावी. खारट पाण्याचा उपयोग पीक उत्पादनासाठी करावायचा असल्यास त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी 25 ते 30 टन प्रति हेक्टरी प्रतिवर्ष चांगले कुजलेले शेणखत, सेंद्रिय शेणखत जमिनीत द्यावे. हिरवळीचे खतांची पिकं फुलावर असताना जमिनीत गाडून टाकली असता चांगला उपयोग होतो. पाण्याचे बाष्पीभवन हे उन्हाळ्यात जास्त, पावसाळ्यात मध्यम आणि हिवाळ्यात कमी असून ही क्रिया मंद करण्यासाठी झाडांच्या भोवती आणि पिकांच्या ओळींमधून पाचट किंवा पालापाचोळा इत्यादी आच्छादन म्हणून टाकावे. पिकांना सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रतीचे पाणी द्यावे आणि नंतरच्या काळात क्षारयुक्त पाणी कमी प्रमाणात द्यावे आणि पाणी हे एकाच वेळी मुबलक देण्यापेक्षा योग्य वेळी थोडे थोडे द्यावे. थोडक्यात, आलटून पालटून पाणी दिल्यास क्षारांची तीव्रता ही कमी करता येईल. पिकांची लागवड करताना वाफ्यात न करता सरीच्या बाजूला करावी, म्हणजे बगलेत करावी, म्हणजे खारट पाण्याचा आणि पिकांचा प्रत्यक्ष संबंध येणार नाही. जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी आणि काही प्रमाणात मुक्त कार्बोनेट्स असतील तर त्या पाण्यामध्ये 150 ते 200 ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट अधूनमधून टाकावे. क्षार
1: आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात, त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅपरोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन, ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत, तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं, ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल

0: आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: आरे श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त

0: नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 6:55
3: FM 100.5 MHz वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:15 भावसरगम या कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहात. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:40 पुन्हा एकदा भावसरगम हा कार्यक्रम. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:00 मिश्र संगीत.

बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. एक वाजेपासून विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सायंकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम सहक्षेपित होईल आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. सायंकाळी 7:30 ग्रामीण संवाद यात उमणी किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर पंकज पाटील यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. निवेदन वैशाली गिरासे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी.

रात्री 11 वाजता केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका विषय विदेश नीती. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित काही ठळक कार्यक्रमांची.

FM 100.5 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोते हो, ऐकूया एक सुविचार. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. भलेही ते कर्म असू दे किंवा व्यक्तीचं वागणं असू दे, आपल्याला शक्य असेल तितकं चांगलं वागण्याचा स्वतः देखील प्रयत्न करूया आणि समाजात चांगले बदल घडवण्याच्या दृष्टीनं देखील एक पाऊल पुढे उचलूया. आपण ऐकत आहात FM 100.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण.

भुकेल्याला अन्न देऊया. पोटाची भूक अन्नाने भागते, बुद्धीची भूक भागवण्यासाठी ज्ञानदान करण्यासाठी पुढे सरसावूया. आपल्याकडून जे जे काय चांगलं करता येईल ते चांगलं अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करूया आणि आकाशवाणी देखील आपलं योगदान त्यासाठी निभावत असते. ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी.

आशा भोसले यांच्या स्वरातील ग. दि. माडगूळकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं राम वढावकर यांचं. चित्रपट फकीरा. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. प्रादेशिक बातम्या सहक्षेपण लगेचच.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुनःप्रसारित करण्यात येईल।
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद।
3: सहज संवाद।
0: यानंतर काही क्षणातच आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: तेजोमयनाद ब्रह्महे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात.

0: त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे। विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू। आता सविस्तर बातम्या। भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत। या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले। भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली। भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले। भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत। या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे। 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली। तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती। 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल। या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत। आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते।

0: राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विषय जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा या दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन अर्पून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला

0: अधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
2: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 15 जून 2026. आजचे दिनविशेष. ना ग गोरे यांचा जन्मदिन. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन 1931 साली. सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन 1933 साली. आणि कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन 1979 साली. हे होते आजचे दिनविशेष.
3: दोन या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे.

सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांग?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काही तर झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे मग निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी

0: शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी थांबे म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणारी विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण, हेही महत्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं, जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा, खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं. धान्य त्याचं

0: मध्ये फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं, धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम ह्याला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का, आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या, आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे, आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोतेओ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे, आणि शेतकऱ्यांना होणारे

फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफ एम 100.5 दशांश मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स.
1: विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
2: खरं.
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
2: बरं.
5: तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचं आहे.
2: बरं.
5: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
2: अच्छा.
5: आणि पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो. कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणत जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो. त्यामुळे खूप छान दिसतं त्याच्यातून. म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं.
2: बरोबर.
5: ते कोइंबतुर नेकलेस असतं. दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते.
2: बरोबर.
5: तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप आहे. टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
2: अच्छा.
5: ती मॅनमेड नसतात. म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात. आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात. ते हँडमेड नसतात. आणि ती वजनाला हलकी असतात. साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात. आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो

0: कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत,
1: हो
0: त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर
1: हो
0: अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतं,
1: बर
0: आकार
1: बर
0: वेगवेगळे,
1: हां हां
0: पण येलो फिनिश असतं
1: अच्छा
0: त्याला, म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिशचं विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो
1: हो
0: मोहनमाळ्यातले,
1: हो
0: तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात,
1: अच्छा
0: आणि
1: बर
0: त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या
1: हो
0: दृष्टीने
1: हो
0: म्हणून 32 ते 35 ग्रॅममध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात. पण याची मजुरी थोडी जास्त असते, काम जास्त असल्यामुळे
1: खरंय
0: साधारण 20 ते 22% याला मजुरी असते.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे
1: खरंय
0: आपण 3 पीस सूट वगैरे म्हणतो, जसं की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणारं, त्यानंतर कमरेपर्यंत येणारं,
1: खरंय
0: असं एकाखाली एक 3 नेकलेस घातली जातात, त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसचाच नेकलेस बघतो.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: श्रोतेहो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐकूया सुमन कल्याणपूर यांना. मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आताच आपण सुधीर फडके यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना ऐकली. संगीत होतं राम पाठक यांचं. आणि याबरोबरच भावधारा या कार्यक्रमातून आपली रजा घेतो. FM 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे थोडे केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सुमन कल्याण बोर यांच्या स्वरातील अशोक परांजपे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्के यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेस्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इन्व्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इन्व्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA NEET.NTA.NIC.IN या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जून पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपट सृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेल्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CID काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. बीटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदो

0: पुरस्कारातला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आनंद घेऊया भाव सरगम या कार्यक्रमाचा. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं.

अरुंधती यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. ऐकूया भीमराव पांचाळ यांना. इलाही जमादार यांची रचना. संगीत भीमराव पांचाळ यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावसरगम या कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आज सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकूया विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोताओं, उजाले उनकी यादों के इस कार्यक्रम में आज ऐसे कलाकार की बातें जो पुराने जमाने के महान गीतकार और पार्श्व गायक हैं।
1: आओ बच्चों, तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की।
0: जिनके गीतों
2: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. ऐकूया भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मौर्य यांचं.

भाऊबीज या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. माफ करा, आशा भोसले यांच्या स्वरातलं जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

अष्टविनायक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताबाई शेळके यांच्या गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. ऐकूया भाऊबीज या चित्रपटातलं गीत. कवी संजय यांचं गीत, संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो आताच आपण कन्यादान या चित्रपटातलं गीत ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं. ऐकूया घरकुल या चित्रपटातलं. सुरेश भट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

श्रोते हो आताच आपण कन्नादान या चित्रपटातलं गीत ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना, संगीत वसंत प्रभू यांचं. ऐकूया घरकुल या चित्रपटातलं. सुरेश भट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

अवघाची संसार या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातलं वसंत अवसारे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं. ऐकूया माणसाला पंख असतात या चित्रपटातलं वी स खांडेकर यांचं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आणि संगीत आहे मीना मंगेशकर यांचं.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला.

0: लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं रंजना पेठे आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. ऐकूया सांगते ऐका या चित्रपटातलं कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांच्या युगलस्वरातलं वामन कर्डक यांचं गीत आणि संगीत आहे वसंत पवार यांचं.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आताच आपण मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं जगदीश खेबूडकर यांचं गीत ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा. आणि यानंतर ऐकूया झेप या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: मुंबईचा जावई या चित्रपटातलं रामदास कामत यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: प्रेमाला

कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं जगदीश खेबूडकर यांचं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. FM 100.65 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातील आणि जगदीश खेबूडकर यांची ही लावणी आहे. संगीत आहे राम कदम यांचं.

0: नारी गौलन नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बसला।

ओम शरण यांच्या आवाजात निर्दोष यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मुरली मनोहर स्वरूप यांचं. ऐकूया पद्मजा फेणाणी चोगळेकर यांच्या स्वरातील शुभदा सुभेदार यांची रचना. संगीत पद्मजा फेणाणी चोगळेकर यांचं.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

शैला चिखले आणि वेसावकर यांच्या स्वरात आपण मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आई एक विहिरीचं गीत ऐकलं. यानंतर ऐकूया भुजंग या चित्रपटातील शेतकरी गीत आशा भोसले आणि वैजयंती लिमये यांच्या स्वरात, शांताबाई शेळके यांची रचना, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

0: याबरोबरच आमचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सहक्षेपित करीत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून.
1: महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.

आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट, ती विमुक्ता.

0: बस मागे उदे ये उदे बस चला मैडम ये तो
1: थैंक यू चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलत
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम चला
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे
0: आली लोकाले शांती नको डीजे लागतो लग्न लागलं वाजवाडीचे मॅजिकली वाजवाडीचे गणपती आले वाजवाडीचे गणपती गेले वाजवाडीचे
1: अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय
0: अहो थोडा वेळ तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही थोडा वेळ बरं वाटत तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना बघ नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे
1: हो का बरं झालं बाई बर किती पैसे झालेत
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या
1: हो का बरं झालं मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल
0: तशी सोय नाही इथं
1: हो बरं झालं सांगितलं माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी
0: चला मग येतो
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय
1: राम अयो फुल पाखरू थांब थांब अरे देवा कृपा राहू दे रे बाबा हा किती स्वच्छ पाणी आहे अरे मला गुदगुल्या होत आहेत रे अरे मला सवय नाही फिश मसाजची मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग त्या कितीही चांगल्या अस्वस्थ व्हायला होतं कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही गो बाई चिकूब कसं लगडलेत गो बाई तोडू का नाही असं कसं कुणी आहे का इथं कुणी आहे का माळी माळी हिंदी असते बागबान बागबान काही है क्या इस फळ का कैसे दिया
0: आओ थोडा उबिंदर चालतंय
1: अगं मी मराठीच आहे नाही हो विचारलेलं बरं सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जागिरी वाटत असते मला नाही आवडत तसं आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्याच मी सांभाळते या गोष्टी
0: सांभाळा सांभाळा कसं आहे पाहणं सोपं असतंय सांभाळणं कठीण
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी
0: नाही माझंच विद्यापीठ आहे ही फुलं पानं लई काय काय शिकून जातात तुम्ही तोडा बिंदास हे तुमच्या पॅकेज मध्ये
1: पॅकेज
0: हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्ग देवाचं पॅकेज आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडाळ आणि पिकनिक स्पॉट

0: नाव दिले.
1: अग बाई, एकच घेते बरं का?
0: थोडा.
2: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरत असतो. हा
1: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जोक? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काहे के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का? अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का? येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होईल. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण यावर का इथं? मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दार खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ देत जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या असा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबापैकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंडदेखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा. आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. पाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपला संपला लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
3: चना नाही, जनार्दन है.

आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा. नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी. यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं, संपला दिवस. किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे? 3 ते 4 हजार. काही नाही, आपली झऊ झमी यांच्याकडे पैशाचा पाऊस.

0: असतील, काही कल्पना तुम्हाला पर मानशी किती घेत असतील हे? 3 ते 4 हजार काही नाही, आपली झऊजमी यांच्याकडे पैशाचा पाऊस. केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं हे कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो. कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून, त्याच्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून हवंच असतं, असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अच करण्यात आयुष्य चाललंय. पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे, असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय, ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते, मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहाण्याने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले, इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू,
0: आणि मेले असते तर,
1: मेले असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू?
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतंस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता, काय करून घेतलंस ग स्वतःच, कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला.

0: तुझ्या या अंगारा धुपाऱ्यामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
1: नाव?
0: हा, कोण तुम्ही?
1: फॉर्म भरतोय.
0: हा, फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
1: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
1: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
1: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे. हो.
1: वय?
0: 60.
1: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
1: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात. तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हस करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
1: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
1: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
1: जेवण वेज?
0: हो वेज, नॉनव्हेज नाही खात मी.
1: इथे नॉनव्हेज मिळतही नाही.
0: मग का विचारलं? अहो काय काम, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर. खूप सारे बदाम बाजारात महाग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाराच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई, लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा. फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा, मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अग बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ, कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
2: काय झालं मॅम, काही अडचण?
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
2: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. काय ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी.

0: थांबा थांबा आपण बघूया.
1: नाही माझ्या मुलाला कळवायचं होतं ना, म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
0: आपण बघूया थांबा.
1: ओ मला मला ओ माकडाने नेलं असेल का?
0: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
1: मम्मा या ओहळातून वाहून गेला असेल का?
0: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
1: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काही होत नाही हल्ली.
0: एक मिनिट जरा उठता का?
1: मी उठून काय करू आता.
0: एकच मिनिट उठा प्लीज.
1: बर उठले घ्या.
0: हा बघ हा घ्या.
1: बाई तुम्हाला कसं कळलं?
0: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
1: सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
0: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
1: हे पॅकेज मध्येच का?
0: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुक अजून लागली आहे मला. मी असाच वेंधळेपणा करते बैशी. हे बघा फोन कशासाठी शोधला होता, बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलं फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसता कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी आणि त्या रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईल मुळे कळलं आपल्याला. काय ग बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणे, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावे, मधुमेहरचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसते सगळ्यांनी दुकानं मांडलेत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, शिमेंट का करणे का? सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय हे, आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या ऐवजी धडकी भरते हो नाही का? दही हंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, ते मॅचेस, ते बँजो, ते नाशिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकड झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की.

0: प्रणय मेलोय का आपण?
1: आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिवचिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापड नाही आली डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं अहो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे.
2: आई बापाची लारा चिली का मिलारी, चोली पिवली गो, निसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं. ह्यांना जमतो बाई, आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे, आणि माझ्या समोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पाया पायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही, आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली, सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं.

0: सगळं सोरपळून जात, संपून जात ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कुणी नाहीये, आणि कुणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का, संपलंय का ते, मेलोय का आपण?
1: उच्चय तू, मी येऊ खेळायला?
2: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ, हे बघ, ए बादलो, बादलो, कट्टी
2: कट्टी कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
1: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाही आहे, नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा, विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं, घरातल्या भांडणामुळं, सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं, भांडणं, भांडणं. ही भांडणं इतकी टोकाला का जातात हो? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं, आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठ सोडत नाहीत. नको नको ही भांडणं, भांडणं नको देवा, ही भांडणं नको. हॅलो अविच्या आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझे अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक यू सो मच, थँक यू.
3: संगीता, राघवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखावलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का गं?

0: अरे मला एकदा म्हण, मला माफ केलंस एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच. हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो, उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
2: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची? काय हे मन काळकुट्ट करून जायचं? नाही का, ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते. अंग अंग मी अनंत होते.
3: मॅम, हा मॅम वेळ झाली.
0: हो का?
3: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: भाई हो का, बरं झालं माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
3: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
3: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का, बरं. मला काय करावं लागेल?
3: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बर,
3: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो बरं झालं भाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून?
2: येईल.

बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत

ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ED अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी CID त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ED अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIIF आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. MIIF यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि

चा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: त्याची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टी

0: संस्थेनं बफर स्टॉक म्हणजे संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सोमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक SL कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: दूर

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लाभा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या

0: नादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
1: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषण स्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या संदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे, त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक

पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय.

आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत, अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्त्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्त्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा.

0: गजतत्वाद्य। गजवाद्यों पर आधारित इस श्रृंखला की ये कड़ी अभी आपने सुनी। कलाकार थे डॉक्टर प्रकाश महाडिक, प्रस्तुति सहायक थे जयंत श्रीवास्तव और प्रस्तुतकर्ता चारुबाला खरे।
1: उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक। कॅश लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
3: आरबीआय सांगते
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती

0: संग्राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काजम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंक

0: अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा ST महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग 2 सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेच
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं.

0: परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद
2: सहज संवाद

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहीत नाही। भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रोन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम यूज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील। हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन, पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल। या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील। पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील, त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदलू शकतील। दुसरे, फंडिंग सोपे होईल। डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो। फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील। तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल। फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स

0: मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट्स किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, आय पी प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेसटेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं यूपीआय सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण महत्त्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर

प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान

0: परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 हून अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 हून अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्ह वरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: सच
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
0: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात कृषितंत्र या सदरात होमळी कीड एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर पंकज पाटील यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत।
4: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमात आम्ही आपल्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन उपस्थित होत असतो, त्याचप्रमाणे आज सुद्धा अशाच वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत। आजचा आपला चर्चेचा विषय आहे होमळी कीडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन। या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर पंकज पाटील सर यांना। सर नमस्कार।
5: नमस्कार।
4: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला अगदीच मला आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांना हे जाणून घ्यायला आवडेल की होमळी कीड नेमकी काय असते आणि त्याच्या कोणकोणत्या प्रजाती असतात।
5: नक्कीच, कारण होमळी ही कीड ही भुंग्यांची आळी असते आणि ती जमिनीत राहते आणि पिकांचे फक्त मुळं खाते, आणि मुळं खाल्ल्यामुळे काय होतं की पिकांची पूर्ण वाढ थांबते आणि पीक वाळते, म्हणजे पूर्ण नुकसानकारक आहे। जवळपास नाही लक्ष दिलं आपण तर जवळपास 30-80% या कीडीमुळे नुकसान संभवते। आता ही होमळी कीड म्हणजे काय किंवा त्याचे भुंगेरे कसे असतात ते बघा। जेव्हा आपल्याकडे मे मध्ये जो पहिला पाऊस पडतो त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो, आणि त्यावेळेस जे किडे बाहेर निघतात जमिनीतनं, हे भुंगेरे बाहेर निघतात, ते आपल्या घरातील लाईट जो असतो, प्रकाश असतो, त्याच्याकडे आकर्षिले जातात आणि ते पडतात। जे मोठे मोठे आपल्या घरात दिसतात पडलेले, आणि ज्यांना परत म्हणजे एकदा पाठीवर पडले की त्यांना उलट म्हणजे सुलटं होता येत नाही, असे ते तपकिरी राखाडी रंगाचे जे मोठे भुंगेरे असतात ते आहेत होमळी कीडीचे भुंगेरे। आणि त्याची आळी साधारणतः जी असते ती जवळपास अंगठ्या एवढी असते पूर्ण वाढ केलेली, आणि ती मुळं खाते।
4: म्हणजे आमचे जे शेतकरी बांधव जे अहिराणी भाषेत त्यांना गांढर असं म्हटलं जातं।
5: अगदी बरोबर, अगदी बरोबर, गांढर किंवा त्याला इंग्लिशमध्ये व्हाईट ग्रब पण म्हणतात, आणि मराठीमध्ये आपण शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला होमळी असे म्हणतो।
4: सर, हा होमळी कीडीचा जीवनक्रम कशा पद्धतीने चालत असतो?
5: साधारणतः होमळी कीडीचा जो जीवनक्रम आहे तो 4 टप्प्यात आहे। पहिला म्हणजे अंडी अवस्था, साधारण ती 9-12 दिवसाची असते, म्हणजे अंडी घातल्यानंतर 9-12 दिवसामध्ये ती अंडी फुटतात आणि त्याच्यातनं आळी बाहेर पडते, आणि ही आळी अवस्था सगळ्यात मोठी असते आणि ती नुकसानकारक असते। ती असते 6-8 महिने, आणि या आळी अवस्थेमध्येच ती मुळं जी आहे ती पिकांची मुळं खाते आणि प्रचंड प्रमाणात नुकसान करते, आणि त्याच्यानंतर ती कोश अवस्थेत जाते। 8 महिने झाल्यानंतर खाल्ल्यानंतर ती कोश अवस्थेत जाते, आणि ती कोश अवस्था जवळपास 20-25 दिवसांची असते, आणि ते कोश अवस्थेमधनं ते 20-25 दिवस पूर्ण झाल्यानंतर ती प्रौढ भुंगा जे म्हणतो भुंगेरे त्या अवस्थेत जाते, आणि ह्या भुंग्यांचा साधारणतः 80-90 दिवसाचा कालावधी असतो। तर असं हे जीवनचक्र हिचं आहे।
4: या होमळी अळीचा प्रसार कसा होत असतो?
5: अगदी छान प्रश्न तुम्ही विचारला आहे। याचा प्रसार जो आहे ते जे आपण शेतकरी बंधू जे शेण वापरतात त्याला ते शेणखत म्हणतात, म्हणजे अर्धवट कुजलेले किंवा कच्चं शेण हे शेतामध्ये टाकलं जातं, आणि प्रामुख्याने ही आळी जी आहे ती ह्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते। कारण आपण शेण बघितलं तर साधी एक काडी घेऊन आपण शेण बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची कीडी असतात, त्याच्यात ही असते, आणि हे अर्धवट न कुजलेलं शेण जर शेतात गेलं तर याचा प्रसार मोठा झपाट्याने होतो।
4: ही आळी साधारणतः कोणकोणत्या पिकावर जास्त त्याचा प्रभाव टाकत असते?
5: नक्कीच, आता होमळी आळी बघा, मी आधीच सांगितलं की ती मुळं खाते, त्याच्यामुळे तिला माहीत नाही वरचं कोणतं पीक आहे, ती फक्त मुळं खाण्याचे कामं करते, त्याच्यामुळे ती सगळ्या पिकांवर जवळपास आढळते। म्हणजे आमच्या भाषेत म्हणाली ती बहुभक्षी आहे। बहुभक्षी म्हणजे सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये फळपिकं येतील तुमचे डाळिंब, केळी, पपई वगैरे सगळ्या पिकांचे ते मुळं खातात, तसेच तृणधान्य, कडधान्य जेवढे पण आहे त्या सगळ्या पिकांचे ते मुळं खाऊन फस्त करते। सुरुवातीला तसं नव्हतं, ही होमळी ही कीड फक्त ऊसावर यायची, परंतु निसर्गाचं बदलतं रूप आपल्याला लक्षात घ्या, कधी पावसाळा उन्हाळ्यात पाऊस पडतो तर हे करतं, त्यानुसार ह्या किडीने सुद्धा तिची खाण्याची सवय बदलून घेतलेली आहे, आणि त्यामुळे आता ती सगळ्या पिकांवर, आणि धुळे जिल्ह्याचा जर विचार केला विशेषतः ती जास्त करून कांदा पिकावर, तिचे मुळे छोटे असतात कांदा पिकाचे, त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने तिची वाढ ह्या कांद्या पिका

0: प्रचंड वाढ होते आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान करते. त्याच्यामध्ये मग भाजीपाला असेल, बटाटा असेल, अशा कंद याच्यावर सुद्धा ते नुकसान करते. म्हणजे ती बहुपक्षीय सगळ्या पिकं, फळ पिकं वगैरे असतील सगळ्यांसाठी ती नुकसानकारक आहे.
1: सर, निकिडी तर साधारणतः आपण तीन ऋतू असतात, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, तर कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त या हुंनिकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो?
0: अगदी छान प्रश्न विचारलाय. आता मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की ही मे महिन्यात जो पहिला पाऊस पडतो आपला, वळवाचा ज्याला पाऊस म्हणतो, तेव्हा ते मे ते जूनमध्ये हे भुंगेरे जेव्हा पहिला पाऊस झाला की हे मोठे प्रौढ अवस्थेतले भुंगेरे कोश अवस्थेतनं बाहेर पडतात आणि शेजारी बांधावर असणाऱ्या जे काही झाड आहे, लिंबाचं असेल, कडुनिंब असेल, बाभळी असतील, याच्यावर जातात आणि नर आणि मादीचं मिलन तिथं होतं आणि तिथून ती मादी साधारणतः जून ते जुलैमध्ये अंडी घालते. ती बी जमिनीत जाऊन आणि ती अंडी घातल्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये त्या अळ्या त्याच्यातनं बाहेर पडतात. म्हणजे जी खरी नुकसान अवस्था जी आहे ती जुलै ते ऑगस्ट या दरम्यानची आहे आणि याच काळामध्ये सर्वात नुकसान ती करते.
1: आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी कशा पद्धतीने ओळखायचं की हुमनिकिडी आपल्या पिकावर त्याचा प्रभाव दिसून येत आहे?
0: नक्कीच चांगला प्रश्न आहे, कारण हुमनी मुळं खाते. मुळं खाल्ल्यामुळे काय होतं की झाड वाळतं. आता झाड अनेक कारणांनी वाळू शकतं. म्हणजे आपण म्हणतो की मर रोग आला, आता हरभऱ्यामध्ये असेल किंवा तुरीमध्ये असेल, मर आला तर झाड वाळतं. पण मर रोगामध्ये काय होतं की झाड जिथून मर सुरू झालाय तिथून तर सगळे झाडं असे पट्टाच्या पट्टा आपल्याला वाळलेले दिसतो एकसाथ. पण हुमनी किडीमध्ये काही एक असा वैशिष्ट्य आहे, जी ती हुमनी किडीची जी मादी आहे ती अंडे घालताना सुरुवातीला दोन अंडे घालते किंवा तीन अंडे घालते, मग हळूच पुढं जाते, एखाद मीटर परत अंडे घालते. ही तिचं हॅबिट आहे किंवा सवय आहे. त्याच्यामुळे काय होते की आपल्याला जर बाहेरून असं उघड्या डोळ्यांनी किंवा त्या शेतात बघितलं आणि आपल्याला असं त्याच्यामध्ये दिसतं की एक झाड वाळलेलं आहे, चार पाच झाडं चांगलेत, परत एक झाड वाळलेलं आहे, चार पाच झाडं चांगले, कारण की त्याची अंडी देण्याची पद्धत तशी आहे, एक एक मीटर किंवा दोन दोन मीटरवरती घालते. पण मर रोगामध्ये काय होतं की मर रोगामध्ये एक झाड वाळलं तर सगळी झाडं वाढतात. पण हुमनी किडीमध्ये ही अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे की मधली तीन चार झाडं चांगली दिसतात आणि वाळलेली दिसतात, तर त्याच्यावरनं आपण समजू शकतो की ती हुमनी किडीमुळे हे वरून झालं. आणि नुसतं आपण बोटाने जर खाली किंवा मुळं उपटून बघितलं तर खाल्लेली दिसतात आणि खाली कोरून बघितलं तर पांढऱ्या कलरची आळी, अंगठ्या एवढी आळी आपल्याला तिथं आढळते.
1: निश्चित आमचे शेतकरी बांधव पुढच्या वेळेस किंवा हा कार्यक्रम ऐकल्यानंतर तर ही दक्षता घेतील की कशा पद्धतीने हुमनीचा प्रभाव आपल्या पिकांवर झालेला आहे. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुमनी किडीचा प्रादुर्भाव कोणत्या कालखंडात जास्त होत असतो?
0: नक्कीच मी मागं सांगितल्याप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आळ्या बाहेर पडतात आणि तिथूनच नुकसान होतं आणि त्याचबरोबर एक पीक जे आहे ते जवळपास जूनमध्ये आपण पेरतो, जवळपास एक महिन्याचं झालेलं असतात, मुळंही त्याला फुटलेली असतात, त्याच्यामुळे तिथून आळ्यांना मुळं खाण्यासाठी म्हणजे खाद्य भेटतं आणि तिथून नुकसान जास्त प्रमाणात होतं आणि ते पूर्ण पीक निघोस्तर ते नुकसान करत राहतं.
1: मग अशा कालखंडात आमच्या शेतकरी बांधवांनी हुमनिकिडीच्या नियंत्रणासाठी कोणकोणते उपाय योजले पाहिजे?
0: नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे, कारण की शेतकरी बंधू नी आता निसर्गाचं मी बोललो तुम्हाला की बरंच परिवर्तन होत आहे किंवा नियम बदलत आहेत, कधी उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन किंवा थंडी वाजते आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या एकात्मिक कीड नियंत्रणाचा आधार घेऊन आपल्याला ती फवारणी असेल किंवा काय असेल ती पीक पद्धतीसुद्धा आपल्याला बदलणं किंवा शेड्यूल बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर जर इथं केला तर नक्कीच ह्या हुमनी किडीचा प्रादुर्भाव तो आपल्याला थांबवता येईल.
1: तुम्ही आत्ताच म्हटले की एकात्मिक कीड करणं गरजेचं आहे, तर नेमकं एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय?
0: एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे डायरेक्ट रासायनिकांचा वापर न करता, रासायनिक औषधांचा वापर न करता एकात्मिक पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात असलेले जे काही सांस्कृतिक घटक आहे, भौतिक घटक आहे किंवा यांत्रिक घटक आहे त्याचा वापर करा, आणखी जैविक घटक आहेत की त्याच्याने सुद्धा हे कंट्रोल होते, तर अशा सगळ्यांची सांगड घालून मग त्याच्याने जर कंट्रोल नाही झालं तर शेवटी रासायनिक औषधांचा आपण पर्याय तिथं वापरू शकतो. याच्याने आपल्याला काय होतं की निसर्गामध्ये समतोल राखता येतो, त्याचबरोबर मनुष्य असेल, प्राणी असेल किंवा पिकांना या रासायनिक घटकांमुळे जास्त नुकसान होत नाही. म्हणजे सगळ्या

0: याचा विचार करून सगळ्या घटकांचा अवलंब करून जी कीड नियंत्रण केली जाते त्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन असे म्हणतो.
1: सर आता बोलता बोलता तुम्ही बोलून गेले की जैविक पद्धतीने सुद्धा आपण कीड नियंत्रण करू शकतो, तर जैविक पद्धतीने हुमणी कीडीचं नियंत्रण कशा पद्धतीने करावं आमच्या शेतकरी बांधवांनी?
0: नक्कीच खूप चांगला आणि ती काळाची गरज आहे. जैविक पद्धतीने म्हणजे काय की जे काही जीवन निसर्गामध्ये काही जे काही जीव आहेत त्यांचा वापर करून आपण ह्या किडीचं सुद्धा नियंत्रण करू शकतो. त्याच्यामध्ये जसं तुम्ही मर रोगासाठी ट्रायकोडर्मा वगैरे वापरता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहेत, तसं ह्या उमनी आळीसाठी एक मित्र बुरशी आहे तिचं नाव आहे मेटारायझम. मेटारायझम वापरल्याने या किडीचा बंदोबस्त छान प्रकारे होतो. त्याचबरोबर मेटारायझनबरोबर बिव्हेरिया नावाची एक बुरशी आहे, मित्र बुरशी आहे, तिचाही वापर आपण इथं करू शकतो. त्याचबरोबर तुमचं याचं जे हे आहे ते की आपण त्याला जमिनीमध्ये किंवा शेणखत टाकतो किंवा शेण जेव्हा टाकतो तेव्हा जर हे तुम्ही मिक्स केलं एका टनामध्ये एक किलो तरीसुद्धा त्या शेणातल्या आळ्या ज्या आहेत त्या मरून जातील किंवा त्यांची अंडी असतील ते मरून जातील, तर असे जे चांगलं आहे. त्याचबरोबर जैविक पद्धतीमध्ये आणखी काही असे जीवाणू पण आहेत की ते ह्या आळीचं नियंत्रण करतात. म्हणजे उदाहरणार्थ बॅसिलिस प्रोपिली नावाचा जीवाणू आहे, त्याचीसुद्धा पावडर आपल्याकडे जसं म्हणतो ना आपण की बीटी बॅसिलिस थुरेंजियस तो जीवाणू आहे की त्याच्यामुळे कपाशीवरच्या गुलाबी बोंडाळ्या किंवा येत नाही, तसंच याला मारण्यासाठी सुद्धा जीवाणूचा वापर केला जातो. त्याचबरोबर सूत्रकृमी ज्याला आपण निमॅटोड म्हणतो हे सुद्धा जैविक घटकामध्ये मोडतं आणि हे सुद्धा मित्र सूत्रकृमी किंवा मित्र निमॅटोड आहेत की ते हुमणी आळीला बाधित करतात किंवा त्याच्या शरीरात एंट्री करून त्याला मारून टाकतात. त्या जीवाणूंचं नाव जे आहे ते हेटरोडॅप्टिस म्हणून आहे. तर असे विविध जैविक घटक आहे त्याचा वापर आपण करून आपण ते हुमणी आळीचं नियंत्रण अगदी चांगल्या प्रकारे कोणाला हानी न होता निसर्गाला वगैरे आणि त्याचा परिणामसुद्धा मनुष्य किंवा प्राण्यावर होत नाही, तर असे हे जैविक घटक आपण वापरून हुमणी आळीचं चांगलं नियंत्रण करू शकतो.
1: अजून दुसऱ्या पद्धतीने भौतिक आणि यांत्रिक पद्धतीने आपण कशा पद्धतीने हुमणी आळीचं नियंत्रण करू शकतो?
0: याच्यामध्ये भौतिक आणि यांत्रिक पद्धत म्हणजे काय की साधारणतः मी म्हटलं की हे भुंगेरे मे जूनमध्ये जो वळवाचा पाऊस पडतो पहिला पाऊस पडतो विजांच्या कडकडासह तेव्हा हे भुंगेरे जमिनीतनं कोशावस्थेतनं बाहेर निघतात आणि एका झाडावर जाऊन नर मादीचं तिथं मिलन होऊन मग मादी खाली जाते. मग अशा वेळेस जेव्हा झाडावर हे भुंगेरे असतात तेव्हा जर यांना आपण काठीच्या सहाय्याने ते झाडाच्या फांद्या हलवल्या आणि ते भुंगेरे आपण वेचले आणि ते नष्ट केले तर पुढचं जीवनचक्र त्यांचं म्हणजे नर मादीचं मिलन होणार नाही किंवा मादी अंडे घालणार नाही तिथं सुद्धा होतं. म्हणजे सामूहिक पद्धतीने आपण ते नियंत्रण करू शकतो. आणि हे कधी करायचं की संध्याकाळचं जी झुंजुमुंजूची वेळ असते म्हणजे सूर्यास्त होण्याच्या वेळेस अशा वेळेस हे सक्रिय असताना अशा वेळेस जर आपण सगळे एकात्मिक पद्धतीने म्हणा किंवा जे काही बांधाला बांध लागून जे शेतकरी सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होतो. त्याचबरोबर जे काही सापळे आहेत आता बाजारात बऱ्याच प्रकारचे सापळे आहेत आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की हा लाईटाकडे आकर्षला जातो. जिथं प्रकाश आहे लाईट आहे तिथं हा आकर्षण. मग असे काही लाईट ट्रॅप आपल्याला लावता येतील का? प्रकाश सापळे ज्यांना म्हणतो ते लावता येतील का? तर ते लावले आणि खाली रॉकेल मिश्रित किंवा एखादं केमिकल मिश्रित पाणी आपण एखाद्या भांड्यात ठेवलं तर ते लाईटाकडे आकर्षित गेल्याने ते भांड्यात पडतील आणि ते सुद्धा तिथं नष्ट होतील. तर अशा प्रकारे आपण यांत्रिक किंवा भौतिक पद्धतीचा इथं वापर करू शकतो. त्याचबरोबर आणखी एक पद्धत आहे की त्याला कल्चरल आपण म्हणतो किंवा सांस्कृतिक पद्धत ज्याला म्हणतो की ती सुद्धा अतिशय उपयोगी. म्हणजे सुरुवातीलाच कीड येऊ नये म्हणून काय उपाययोजना करतात तर ते कल्चरलमध्ये किंवा त्या सांस्कृतिक पद्धतीमध्ये मोडतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ती उन्हाळ्यामध्ये खोल नांगरटी करणे, कारण की हे जे आहेत सगळे किडी जे आहेत किंवा हुमणी जे कोश आहेत ते सगळे जमिनीत असतात. जर खोल नांगरटी केली साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात, आता तुम्ही बघतायत की ऊन किती आहे, तर ह्या टेम्परेचरमध्ये खोल नांगरटी केल्यामुळे त्यांचे कोश जे आहेत ते वर येतात आणि वर आल्यामुळे काय होतं की ते कोश उन्हामुळे सुद्धा त्याच्यातल्या जीव जो आहे आळीचा तो मरतो. किंवा आपण नांगरटी करताना असंख्य प्रकारचे बगळे असतील, मैना असेल, कावळे काहीतरी खात असतात, तर ह्या किडींचे कोश किंवा ह्या किडींच्या आळ्याच ते वेचत राहतात. तर अशा पद्धतीने जर आपण खोल नागरटी केली तर चांगलं याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणखी जर कल्चरलमध्ये जर जायचं म्हटलं तर फेर पालट, आता ही म्हटलं की खूप कांद्यावर मोठ्या प्रमाणात येते, मग कांदा तिथून बदलून पिकांची फेरपालट केली

0: तरी सुद्धा आपल्याला त्याचं चांगलं नियंत्रण होऊ शकतं.
1: आपण होमिओपॅथीच्या तीन पद्धती पाहिल्या, ते म्हणजे भौतिक, रासायनिक, तर रासायनिक पद्धतीने पण कशा पद्धतीने आपण करू शकतो होमिओपॅथीचं नियंत्रण?
0: हा रासायनिक पद्धतीने हा शेवटचा टप्पा आपण इथं धरूया. रासायनिक पद्धतीमध्ये अनेक केमिकल जे आहेत किंवा जे रासायनिक औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहे जे की होमनी किडीला मारू शकतात, त्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस आहे, कार्बोफ्युरॉन आहे, नंतर इमिडाक्लोपिड नावाचं आहे, फिप्रोनिल नावाचं औषध आहे, की याच्याने आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. आणि नियंत्रण करताना साधारणतः ही जमिनीखाली असते, त्याच्यामुळे तिथं आपल्याला ड्रेंचिंग करायला लागेल, म्हणजे आवळणी जी म्हणतो ती ह्या रासायनिक औषधांची करायला लागेल. किंवा आधीच हे येऊ नये म्हणून आपण कार्बोफ्युरॉन जसं सांगितलं तसं आपण ते 3% दाणेदारचं हेक्टरी 33 किलो आपण आधीच जमिनीत मिसळून दिलं तरीसुद्धा ही कीड येणार नाही. किंवा लॅसंटा नावाचं एक औषध आहे, ते सुद्धा आपण छान, त्याचा रिझल्ट पण चांगला आहे, ते सुद्धा आपण 1/2 किलो घेऊन 1 1200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची आवळणी जर आपण मुळाभोवती केली पिकांच्या तरीसुद्धा चांगल्या प्रकारे याचं नियंत्रण होऊ शकतं.
1: सर, आपण हुंनी किडीच्या नियंत्रणाच्या चारही पद्धती पाहिल्यात, चारही पद्धती पाहिल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी?
0: नक्कीच, साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याने 3-4 टप्प्यामध्ये जर काम करायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. आणि जे काही घटक सांगितलेत आम्ही, कल्चरल असेल किंवा भौतिक असतील, यांत्रिक असतील, यांचा सगळ्यांचा वापर केल्यानंतरच रासायनिककडे वळावं असा एक सल्ला मी इथं शेतकरी बांधवांना देतो आहे. कारण सगळ्यांचा वापर केला तरच आपल्याला त्याच्यातले रिझल्ट जे आहेत ते भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया, हे सुद्धा आपल्याला प्रत्येक पिकाला करणं आवश्यक आहे. कारण काय होतं की बीज प्रक्रिया केली एखाद्या जैविक खताची तर पिकांची सुद्धा प्रतिकार शक्ती जी लढण्याची ताकद आहे ती वाढते. म्हणून बीज प्रक्रिया सुद्धा सर्व पिकांना आवश्यक जैविक खतांच्या शेतकरी बांधवांनी कराव्या असं मला वाटतं.
1: आपण बोलता बोलता मग अशी सांगितलं की हुमनी किडीचा 30-40% प्रभाव होत असतो आपल्या पिकांवर, तर असे 30-40% नुकसान होऊ नये म्हणून आमच्या शेतकरी बांधवांनी काय करावं?
0: नक्कीच, काळजी घेताना शेतकरी बांधवांनी नेहमी शेतात फिरणं किंवा पाणी करणं गरजेचं आहे. कुठं कोणतं झाड मेलेलं आहे ते हुमनीने मेलेलं आहे का मरने मेलेलं आहे हे सुद्धा बघणं, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याप्रमाणे चेक करून घेणं की ते कशामुळे झालेले आहेत. आणि सुरुवातीलाच जर नियंत्रण करता आलं म्हणजे कीड किंवा रोग येण्याच्या आधीच, जसं आपण आपल्या इथं नवीन आपत्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा सगळे लसीकरण करतो,
1: प्रतिबंधात्मक
0: म्हणतो आपण, की त्याला भविष्यात कुठं आजार होऊ नये. तर असं आपण केलं जसं मी कल्चरल प्रॅक्टिस सांगितले, भौतिक सांगितले, त्याच्यामध्ये खोल नांगरटी असेल, पिकांची फेरपालट असेल, बीज प्रक्रिया असेल, असे जर केलं तर नक्कीच ते पुढं भविष्यात धोके म्हणजे त्याचा धोका आपण टाळू शकतो. आणि औषधांचा जो आहे रासायनिक औषधांचा अतिरिक्त वापर पण टाळणं गरजेचं आहे. त्याने पिकांना तर धोका आहेत पण आपल्या मनुष्य आणि प्राणी आणि निसर्गाला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात, तर एवढी जर काळजी शेतकऱ्यांनी घेतली तर निश्चितच त्या हुमनी किडीचं जे नियंत्रण आहे किंवा व्यवस्थापन आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
1: निश्चित सर, आपण हुमनी किडीचे नुकसान कशा पद्धतीने टाळता येईल याबद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आणि आमचे तमाम शेतकरी बांधव हा जो कार्यक्रम ऐकत असतील त्यांनीसुद्धा हुमनी होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात आणि झाल्यानंतर कोणकोणत्या काळजी घ्यावी आणि त्याच्यावर कोणते डोस दिली जावी या संदर्भात सरांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. सर, धुळे आकाशवाणी केंद्राच्या रेकॉर्ड स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांना हुमनी किडी संदर्भात मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण ग्रामीण संवाद या कार्यक्रमात कृषितंत्र या सदरात होमनी कीड एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉक्टर पंकज पाटील यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी. कार्यक्रमात आता ऐकूयात कृषी संपदा या सदरात झिरो टिलेज याविषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण झिरो टिलेज, ज्याला म्हणतो आपण शून्य मशागत. आता शून्य मशागत करणं गरजेचं काय, अगोदर आपण शून्य मशागत म्हणजे काय किंवा झिरो टिलेज म्हणजे काय याच्यावर थोडं आपण वर्णन करू. आता शून्य मशागत म्हणजे काय, मशागत करत असताना जसं आपण पूर्व मशागत घेतो, आंतर मशागत घेतो, किंवा पेरणीनंतर किंवा पेरणी अगोदर जे काय आपण मशागत घेतो, ही मशागत घेण्याच्या अगोदर ज्याला आपण शून्य मशागत म्हणतो म्हणजे काय की पिकांमध्ये कुठल्याही प्रकारची मशागत न घेता झिरो टिलेज म्हणजे नांगरणी न करता, कुडपणी न करता, वखरणी न करता जी काय मशागत घेतली जाते त्या मशागतीला आपण शून्य मशागत असं म्हणतो. आता ही शून्य मशागत घेताना जे काही पिकं असतील म्हणजे तुम्ही समजा पावसाळ्यामध्ये तुम्ही ऊस लावला असेल, तुम्हाला परत हिवाळ्यामध्ये तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल गहू असेल, किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भुईमुग घ्यायचं असेल, तर ह्या उरलेल्या पिकांचे जे काही धसकटे असतील ते तसेच त्या पिकामध्ये ठेवायचे आहेत आणि परत दुसरं पीक घ्यायचं आहे. तर जेणेकरून या शून्य मशागतीमुळे काय होतो फायदा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पहिलं महत्त्वाच्या फायद्याचं बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुमचा आंतर मशागतीचा किंवा मशागतीचा खर्च वाचतो. दुसरं म्हणजे ज्या जमिनीत तुमचे उरलेले जे काही धसकटे असतील याच्यामुळे जमिनीमधली पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी काय असते ती तुमची जास्त होते, म्हणून शून्य मशागत करणं गरजेचं आहे. त्यानंतर शून्य मशागत करत असताना कट केल्यामुळे काय होतं की तुमचं जे काही लेबर कॉस्ट ज्याला म्हणतो आपण जे काही आपल्याला पेरणीला लावणीला जो काही खर्च लागतो तो खर्च याच्यामध्ये कमी होतो आणि जे काही तुम्हाला पिकांचा जो काही अवशेष असतो तो पूर्ण अवशेष हा जमिनीमध्ये रिसायकल होतो म्हणजे पुनर्वापर होतो आणि पुनर्वापर झाल्यामुळे तो त्याच्या पुढच्या पिकाला किंवा त्याच्या पुढच्या पिकाला तो नेहमी भेटत जातो आणि जमिनीची सुपीकता ही वाढत जाते. म्हणून हल्ली शून्य मशागत ही संज्ञा जास्त करून शेतकरी ही उपयोगात आणतायत आणि ती आणावी. आता शून्य मशागत म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो आपण कंजर्वेशन टिलेज देखील म्हणू शकतो. आता कंजर्वेशन टिलेज म्हणजे काय की तुम्हाला जे काय आहे आहे त्या स्थितीत ठेवायचं आहे, कुठल्या प्रकारचा मशागत करायची नाही आहे. आता याचे फायदे आपण आत्ताच बघितले. आता याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की याचे तोटे देखील जास्त आहेत. म्हणजे फायदे तसे दोन चार तर आहेतच, परंतु तोटे देखील याच्यामध्ये तुम्हाला आहेत. तोटा म्हणजे पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय की कीड आणि रोगचं प्रमाण जे आहे हे तुमचं जास्त वाढतं. म्हणजे काय की जर तुम्ही तेच तण असेल किंवा तेच पिकं जर तुम्ही जर धसकटे वगैरे ठेवले, समजा तुम्ही ज्वारी पीक तुम्ही खरीपमध्ये घेतलं असेल आणि ते धसकटे तुम्ही तसेच ठेवले तुमच्या रबीमध्ये आणि त्या ठिकाणी परत तुम्ही हरभरा घेणार असेल, तर जो काही ज्वारीच्या पिकामध्ये जो काही स्टेम बोरर असतो, खोडकिडा असतो, तो खोडकिडा काही पिकाच्या वरच्या भागामध्ये तो राहत नाही, तो जमिनीच्या खालच्या भागामध्ये धसकट्यामध्ये राहतो आणि परत तसाच जर तुम्ही धसकटा ठेवला त्याची परत प्रोजिनी तयार होईल, म्हणजे अंडे तयार करेल तो, परत कोष तयार करेल आणि परत ते पुढच्या पिढीमध्ये त्याचा रूपांतर होऊ शकतो. म्हणून झिरो टिलेज प्रॅक्टिस ही आपण जास्त करून रिकमेंड करत नाही, ते घेणं चांगलं आहे परंतु आपण त्याला शिफारसही करणं अत्यंत हे नाही. शेतकरी बंधूंनो दुसरं महत्त्वाचं म्हणजे

0: काय, जर तुम्ही झिरो टिलेज घेतलं तर आपला जो काही पाणी धरून ठेवणं म्हणजे काय, आपल्याकडे जवळपास 70-75% जमीन ही कोरडवाहू जमीन आहे, आणि कोरडवाहू जमीन मध्ये आपल्याला जर शाश्वत जमीन करून ठेवायचं असेल तर पाणी आपल्याला कंजर्व करून ठेवणं गरजेचं, म्हणजे काय जलसंधारण करून ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस जर आपण शून्य मशागत ठेवली म्हणजे झिरो टिलेज ठेवलं तर त्यावेळेस तुम्हाला जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी म्हणजे काय की मुळं असतील त्या ठिकाणी तुमचा पूर्ण पुनर्वापर होईल सर्व शेजांचा, त्यामुळे तुमचं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवेल आणि ते पाणी तुम्हाला पुढच्या पिकांना हे मिळू शकतं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जमिनीत वातायन जे काय म्हणतो वगैरे हे चांगल्या पद्धतीने होतं. तसेच जमिनीमध्ये जे काही उपलब्ध जे काही मूलद्रव्ये असतील वगैरे हे सर्व त्याच्यामुळे पिकांना उपलब्ध होतात. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पिकात जे काही जे जमिनीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीवे तसेच बॅक्टेरिया जे काय असेल वगैरे जे पिकांना पोषक आहेत, जे मुळांना पोषक आहेत, हे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मिळू शकतात जर तुम्ही शून्य मशागत केली तर. शून्य मशागत म्हणजे मशागतही उघडून टाकायचं आहे त्याला म्हणू शकतो आपण शून्य मशागत. शेतकरी बंधूंनो, आपण शून्य मशागत करा, आम्ही म्हणत नाही की करू नका असं, परंतु फक्त सांगण्याची एकच की जर आपण शून्य मशागत केली तर फायदे तर त्याच्यामध्ये जास्त आहेतच, पण तोटे देखील एक दोन आहेत, म्हणजे जसं तुमचं कीड आणि रोगचा. तर म्हणून करताना फक्त काळजी घेऊन कमीत कमी एक वर्ष किंवा दीड वर्षापर्यंत शून्य मशागत करा, त्यानंतर परत तुम्ही पूर्व मशागत नांगरणी म्हणा खोल नांगरणी वगैरे घेणे तुम्हाला गरजेचं राहील. म्हणून शेतकऱ्यांनी शून्य मशागत घ्यावीच, परंतु ती अविरत न घेता खंड खंड तयार करून जर तुम्ही शून्य मशागत घेतली तर निश्चितच ती फायद्याची होईल आणि तुमचं उत्पन्न पण चांगलं होईल आणि जगा आणि जगू द्या, ज्याला म्हणतो आपण सॉइल फ्लोरा आणि फना, म्हणजे जमिनीच्या वरचे पण जगतील आणि खालचे पण जगतील, आणि त्यामुळे आपल्याला फक्त शून्य मशागतीवरच आपलं ते फक्त एम साध्य होऊ शकतं. म्हणू शकतो शून्य मशागत करावी ही विनंती. धन्यवाद.
1: भलरी भलरी भलरी दादा भलरी भलरी भलरी भलगडी दादा भलरी.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी संपदा या सदरात झिरो टिलेज या विषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती ऐकलीत. ग्रामीण संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का
4: पुतला बोल रहे.
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहा,
4: पर हम तो सब यही डाले.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात

0: शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्ज म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजी, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेर

0: परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा ST महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: छायागीत सिर्फ विविध भारती पर.
2: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 11:45 झालीत. आजची आमची प्रसारण सभा आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:53. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.
1: FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत.